मध्यम लहरी 406.5 मीटर्स अर्थात 738 किलोहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी हैदराबाद केंद्रावरून प्रसारित करीत आहोत आजचा आपला मराठी कार्यक्रम निशिगंध. सर्व रसिक श्रोत्यांना सीमा कुलकर्णीचा सप्रेम नमस्कार. श्रोते हो, पावसाळा हा प्रत्येकाच्या मनाला आनंद देणारा ऋतू आहे. या ऋतूमध्ये वातावरणात अनेक बदल होत असतात, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो, त्यामुळं अनेक संसर्गजन्य आजारांना सामोरं जावं लागतं. अशा वेळेस या ऋतूमध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी आणि निरोगी राहण्यासाठी आहार कसा असावा याविषयी आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या निशिगंध मराठी कार्यक्रमात. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत पावसाळा, आरोग्य आणि आहार या विषयावर आहारतज्ज्ञ रश्मी देशपांडे यांची सीमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. ऐकूयात तर.

0: श्रोते हो नमस्कार. पावसाळा हा ऋतू सर्वांनाच आनंद देणारा असला तरी या काळात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. बदलते हवामान, दूषित पाणी, अयोग्य आहार यामुळे सर्दी, ताप, पचनाचे विकार यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात योग्य आहार आणि आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात या ऋतूत कोणते पदार्थ खावेत, कोणते पदार्थ टाळावेत आणि निरोगी राहण्यासाठी कशी काळजी घ्यावी या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे आहार तज्ज्ञ रश्मी देशपांडे यांना. रश्मी देशपांडे मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: नमस्कार मॅडम. खरं तर आता जून महिना सुरू होताच हळूहळू पावसाला सुरुवात होते आणि वातावरणात बदल होतो तसा आपला आरोग्यावरही परिणाम दिसायला लागतो. तर असा हा पावसाळा सुरू होताच अनेकांना आरोग्याच्या तक्रारी चालू होतात. तर या ऋतूमध्ये आपल्या शरीरात कोणते बदल होत असतात आणि त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो याबद्दल सांगाल.
1: कारण पावसाळा म्हटला की हा सर्वांना आपल्याला आवडीचा विषय आहे आणि सर्वांनाच तो अतिशय एन्जॉय करावासा वाटतो आणि पुरेपूर त्याचा आस्वाद घ्यावासा वाटतो. उन्हाळ्याच्या नंतर येणारा हा पावसाळा आल्हाददायक असतो, पण हाच पावसाळा खूप जास्त आपल्याला त्रासदायक ठरू शकतो आणि त्याच्यामध्येच आपल्याला आरोग्याच्या तक्रारी येतात. कारण आजूबाजूला सगळीकडे पाणी साचलेलं असतं, डबकी असतात, त्यांमध्ये डेंग्यू मलेरियाचे डास निर्माण होतात, बॅक्टेरियाज व्हायरसेस त्याच्यामध्ये तयार होतात. त्यामुळे आपल्याला कसं आरोग्याच्या तक्रारीमध्ये सगळ्यात महत्वाची तक्रार येत असते ती म्हणजे डेंग्यू, चिकनगुनिया, तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार, टायफॉइड, कॉलरा, गॅस्ट्रो, ज्याला आपण आजकाल अतिसार किंवा कावीळ, अपचन, व्हायरल इन्फेक्शन सुद्धा होतात, सर्दी, खोकला, ताप, फ्लू, सायनसायटीस, त्वचेचे आजार पण याच काळामध्ये येतात, जसं की पुरळ, खाज, फंगल इन्फेक्शन, डोळ्यांचे आजार ज्याला आपण कंजंक्टिव्हायटिस पण म्हणतो, असे सगळ्या आरोग्याच्या तक्रारी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता यांच्यापासून आपल्या शरीरावर काय काय परिणाम होतात, काय शरीरामध्ये बदल होत असतात, तर मेटाबॉलिझम स्लो होतं आपलं, म्हणजे पचन शक्ती मंदावते, याला आयुर्वेदानुसार अग्निमांद्य सुद्धा असं म्हणतात. वातावरणाच्या दमटतेमुळे पाचन रस कमी होतो, म्हणजे आपले जे गॅस्ट्रिक ज्युसेस असतात जे प्रॉपर प्रमाणामध्ये सिक्रेट व्हायला पाहिजेत ते सिक्रेट होत नाही आणि परिणामी अपचन, गॅस, पोटदुखी, भूक कमी लागणे ह्यासारखे परिणाम आपल्याला दिसतात. त्यानंतर आपली इम्युन सिस्टीम कमी होते, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती कमी होते. शरीराच्या तापमानात बदल होतो, जसा वातावरणामध्ये बदल होतो तसाच आणि त्याच बदलामुळे आपल्या शरीराच्या तापमानात सुद्धा बदल होतो आणि ह्या बदललेल्या तापमानाशी जुळवून घेताना शरीराची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती कमी होते. आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला, फ्लू ह्यासारखे आजार होताना दिसतात. आणि याच्यात आणखीन एक आपण

0: गोष्ट बघतो की आपल्याला कधी थंड कधी गरम या बदलांमुळे स्नायू अकडतात, त्यांच्यामध्ये रिजिडिटी येते, त्यांच्यातली लवचिकता कमी होते, पर्यायाने शरीरात वाताचा प्रकोप होतो. वातावरणाच्या ह्या बदलामुळेच पाणी साचून राहिल्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढीस लागतं. त्यात बाहेरून आल्यानंतर शरीर स्वच्छता जर केली नाही तर त्याचा परिणाम त्वचेवर आणि पर्यायाने सर्वच गोष्टींवर व्हायला लागतो.
1: मॅडम, आताच तुम्ही म्हणालात की जसं वातावरण बदलतं तसं आपल्या शरीरावर परिणाम होतो आणि तो परिणाम होत असताना आपली रोग प्रतिकारक शक्ती देखील मंदावते. पण जुनी लोक जी होती ते म्हणायची की ऋतुमानानुसार आहार घ्यावा, तर अशा वेळेस या ऋतूमध्ये आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणते पदार्थ उपयुक्त असतात?
0: सगळ्यात अगदी खूप छान प्रश्न विचारलात. खूप महत्वाची गोष्ट म्हणजे की सगळ्यात महत्वाचे उकळून पाणी प्यावे, शक्यतोवर कोमट पाणी प्यावे. ह्याने अग्निमांद्य पण कमी होते आणि सोबतच काही विषारी व्हायरसेस आणि बॅक्टेरियास पण मरून जातात. आणि तसं बघितलं तर आपल्या रोजच्या खाण्यामध्ये जे पदार्थ आहेत त्या पदार्थांनाच आपण जर व्यवस्थितपणे वापरलं तर आपण रोगप्रतिकारक शक्ती सहजतेने वाढवू शकतो. जसं की हळद आणि आले अतिशय उपयुक्त आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन असतं तर आल्यामध्ये जिंजर ऑल असतं, जे इन्फेक्शन आणि इन्फ्लमेशन ह्या दोन्हींनाही कमी करतं. लसूण, लसणामध्ये ॲलिसिन असतं, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पेशींना सक्रिय करतं. त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये आपण वरणामध्ये भाजीमध्ये कुटून थोडासा लसूण घातला तर तो फार उपयुक्त असतो. पण त्या लसणाला तुम्ही जळू देता कामा नये, कारण आपल्याला त्या ॲलिसिनचा वापर झाला पाहिजे. जर आपण लसूण जळू दिला तर ॲलिसिनचा वापर होऊ शकत नाही. तसंच आपल्या अंगणात असलेली तुळस, पुदिना, गवती चहा, काळी मिरी, लवंग हे शरीराला गरमी निर्माण करून देतात आणि कफापासून छोट्या छोट्या आपल्या इन्फेक्शन पासून वाचवतात. आणि महत्वाचे म्हणजे आपल्या शरीराला गरम ठेवतात, ऊब देतात. आणि आपले लिंबू, ताक, संत्र, मोसंबी, दही म्हणजे जे व्हायटामिन सी आहे आपल्या शरीरामध्ये, जेणेकरून शरीरात आपल्या पांढऱ्या पेशी वाढवून संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या गोष्टी आपल्याला सहजतेने मिळू शकतात, पण ह्या गोष्टी जर उघड्यावर असतील, तुम्ही झाकून नाही ठेवल्यात, तर ह्या गोष्टी टाळाव्यात.
1: रश्मी मॅडम, तर आता पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते असं म्हणलं जातं, तर त्यामागचं नेमकं कारण काय असतं?
0: कसं आहे की यामागे एक कारण नाहीये, ह्यामागे अनेक कारण आहे. वैज्ञानिकीय आहेत आणि पर्यावरणीय कारण आहेत. आपल्या आयुर्वेदानुसार व आजकालच्या आधुनिक विज्ञानानुसार सुद्धा ह्या दिवसात जास्त अग्निमांद्य असतं, स्लो मेटाबॉलिझम असतं आणि कमकुवत झालेलं असतं. त्याचं मागचं मुख्य कारण काय आहे तर वातावरणामध्ये होणारा बदल, आर्द्रता. तर काय होतं, शरीर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा वातावरणामध्ये बदल झालेला असतो आणि इन्फेक्शन सुद्धा वाढलेले असतात, तर ह्याच्याशी जुळवून घेताना आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती जास्त ऍक्टिव्ह होते आणि आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे जे आपल्याला पचनासाठी आवश्यक आहे ते या बाकीच्या गोष्टींवर जास्त प्रकर्षाने दिलं जातं आणि आपलं डायजेशन जे आहे ते सेकंडरी होतं.
1: बरं,
0: त्यामुळे पचनक्रिया ही मंदावलेली असते आणि त्याचा हा परिणाम होतो. आणि म्हणूनच जे जे तुम्हाला पचतात, हलके असतात, असे पदार्थ तुम्ही या काळामध्ये खाल्ले पाहिजे, म्हणजे आपले चयापचय जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होते.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पावसाळा आरोग्य आणि आहार या विषयावर आहार तज्ज्ञ रश्मी देशपांडे यांची सीमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. रश्मी मॅडम, आता पावसाळ्यात पाणी कमी पिलं जातं तर त्याचा आपल्या शरीरावर काही दुष्परिणाम होतो का? आणि बरीच लोक काय करतात, उकळलेलं पाणी किंवा शुद्ध केलेलं पाणी पितात, तर ते आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे?
0: अगदी महत्वाचा प्रश्न आहे, कारण उन्हाळा संपल्यानंतर आपण जेव्हा पावसाळ्यामध्ये येतो, शरीराचं तापमान बदलतं, शरीराचं तापमान कमी होतं, वातावरणामधला बदल होतो, त्यामुळे साहजिकच आपल्याला तहान कमी लागते आणि पाणी कमी पिलं जातं. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुमच्या शरीराची पाण्याची जी गरज आहे ती कमी झालेली आहे. आपलं शरीर हे 70% पाणी आहे, ठीक आहे, आणि अगदी गरजेची गोष्ट आहे आपल्या शरीरामध्ये. त्यामुळे आपल्याला रोजच्या रोज 2 ते 2.5 लिटर पाणी पिणं मिनिमम हे आवश्यक आहे. एक साधा नियम तुम्हाला सांगते की प्रत्येकाने आपल्याला किती पाणी प्यावं.

0: तर 10 किलो जर कोणाचं वजन असेल तर त्यामागे त्यांनी 3 ते 4 पेले आणि एक पेला जवळपास 200 ते 250 ml असावा. अशा प्रमाणे ज्याचं जितकं वजन असेल त्यांनी त्याच अनुषंगाने तितकं ml पाणी पिलं पाहिजे. कारण कसं असतं, जर ह्या दिवसात आपण पाणी कमी पिलं तर त्वचा कोरडी पडते, डोळ्यांची जळजळ होते, डोळ्यांना जास्त ताण होतो, त्यानंतर आपले टॉक्सिक्स शरीरातून बाहेर पडत नाहीत. कसं असतं की किडनीवर जास्त जोर येतो. किडनी हे आपलं फिल्ट्रेशनचं काम करते आणि जेव्हा आपण पाणी कमी पितो त्याच्यामुळे मग लघवीमध्ये जळजळ होणे, गडद रंगाची लघवी होणे, लघवीच्या जागी खाज येणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूतखडा किंवा किडनी स्टोन जो आपण म्हणतो तो निर्माण होतो आणि मग त्याच्यापासून बाकीचे जे उद्भवणारे आजार आहेत ते होतात. त्याच्यानंतर आपल्या शरीरामधलं B12 जे अत्यंत आवश्यक असे आपल्याला असणारे व्हायटामिन्स आणि मिनरल्स असतात ते व्यवस्थितरित्या ऍब्सॉर्ब होत नाहीत. म्हणून या काळामध्ये आपल्याला गरज नसली तरी आपल्या गरजेनुसार, जसं मी जो नियम सांगितला 10 किलोचा, त्या नियमानुसार प्रत्येकाने पाणी पिणं आवश्यक आहे आणि ते पाणी अतिशय शुद्ध आणि उकळलेलं शुद्ध कोरड्या जागी ठेवलेलं पाणी पिणं अतिशय आवश्यक आहे आणि जल ही जीवन आहे.
1: मॅडम, आता तुम्ही पाण्याबद्दल इतकी छान माहिती सांगितली की पावसाळ्यात पाणी कशा पद्धतीने पिलं जावं, तर पावसाळ्यात गरम सूप किंवा काढा किंवा इतर हर्बल पेय जे असतात ते शरीरासाठी किती उपयोगी ठरतात?
0: अगदी निश्चितच ते अत्यंत उपयोगी पदार्थ आहेत आपल्याला दिलेली. मी तर म्हणेल की देवानी ती आपल्याला दिलेली देणगीच आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टींमुळे शरीराला बळकटी येते आणि तापमानाशी जुळवून घेणं शरीराला खूप सोपं पडतं. कारण वातावरणामधला होणारा बदल आणि त्यामुळे होणारे शरीरातले बदल, तर जेव्हा आपण सूप आणि काढे यासारख्या गोष्टी घेतो त्यामुळे आपल्या शरीराला बळकटी येते आणि सोबत उबही वाढते. त्या उबेमुळे भरपूरच्या अशा व्हायरस आणि बॅक्टेरियांना तिथल्या तिथे मात दिल्या जाते. त्यामुळे काय होतं की आपली रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते आणि त्यासोबतच आपलं पचनक्रिया जी आहे, जी पॅलेस्टॅटिक मुव्हमेंट आहे, ती पण दाणगी होते. काढ्यांमुळे श्वसनाचे विकार जी आहेत ते फार कमी होतात. कारण ह्या काळामध्ये आपण बघतो की छातीमध्ये कफ दाटलेला असतो, सायनसचा त्रास झालेला असतो, आपल्याला स्नायू पण जास्त हे झालेले असतात, अकडलेले असतात. तर जेव्हा आपण काढा आणि सूप घेतो तेव्हा हे पातळ रस जे असतात ते पचनास हलके असल्याने अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा जो प्रादुर्भाव झालेला असतो तो प्रादुर्भाव कमी होतो. आणि एक छान उत्तम पेय सांगते की जे लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना चालतं, फक्त थोड्याशा प्रमाणानुसार आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं त्यांच्या त्यांच्या प्रकृतीनुसार थोडंफार. उत्तम पेय म्हणजे की आपली विड्याची 2 पानं, ओवा, लवंग, मिरे, हळद आणि उकळून घ्यायचं. त्याच्यामध्ये नंतर थोडासा गूळ घालायचा. जर तुम्हाला डायबेटीज असेल तर तुम्ही गूळ टाळावा आणि दिवसातनं 1 किंवा 2 प्यावं. त्याच्यानंतर आपला ग्रीन टी आहे, ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता. याच्यासोबतच तुळस आल्याचा काढा जो असतो तो घेऊ शकता. लहान मुलांना आपण रात्री झोपताना हळद आणि दूध घालून थोडस त्याच्यामध्ये मिरपुडी, कारण मी जसं साधी सांगितलं की हळदीमध्ये काय असतं, कर्क्युमिन, आणि कर्क्युमिनला ऍक्टिवेट करण्यासाठी आपल्याला काळी मिरी आवश्यक असते. जेव्हा जेव्हा आपण काढ्यामध्ये सूपमध्ये हळद घालणार आहोत त्या त्या वेळेला त्यामध्ये कर्क्युमिन घालणं अतिशय आवश्यक आहे. हे सगळं छान आहे बरं, पण ह्याच्यासाठी एक दक्षता घ्यावी लागेल. ती दक्षता म्हणजे की सूप, काढे हे सगळे गरम पदार्थ आहेत. जर तुमची ऍसिडिक प्रवृत्ती असेल तुम्ही हे प्रमाणात घ्यावं, किंवा तुमच्या हेल्थ प्रोफेशन जो कोणी आहे तुमच्या सोबत त्याला विचारून मग ह्याचा वापर करावा.
1: खूप छान काढ्याची रेसिपी आमच्या श्रोत्यांना तुम्ही सांगितली, त्याचा उपयोग नक्की होईल. आता पावसाळ्यात ज्या प्रकारच्या पालेभाज्या येतात किंवा फळं येतात तर ती वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे?
0: हा प्रश्न आपल्या दैनंदिन जीवनातला प्रश्न आहे आणि रोजच्या रोज आपण भाजी काय करावी, पण या दिवसांमध्येच महत्वाचं म्हणजे भाज्यांवर कीटकांचे अंडे असतात. दमट ठिकाणी कशाही ठिकाणी ठेवलेले असलेल्या कारणाने त्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, किडे ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे या गोष्टी खाल्ल्याने स्टमक इन्फेक्शन, स्टमक फ्लू अतिशय लवकर होऊ शकतो. त्यानंतर तुमची रोगप्रतिकारक शक्ती आधीच कमी असल्या कारणाने तुम्ही कुठल्याही दुसऱ्या रोगांना बळी पडू शकता. तर या सगळ्या भाज्या घेतल्यानंतर घरी येऊन सगळ्यात पहिले ज्या फळभाज्या आहेत त्यांना तुम्ही मिठाच्या आणि व्हिनेगरच्या पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये अर्धा एक तास बुडवून ठेवा आणि त्याच्यानंतर

0: ना स्वच्छ धुवून घ्या, मग त्या ठेवा की जेणेकरून त्या खराब होणार नाहीत आणि त्याच्यापासून तुम्हाला त्रास होणार नाही. विशेष काळजी घ्यावी लागते ती पालेभाज्यांची, कारण पालेभाज्या ह्या लवकर सडतात.
1: हो,
0: तर त्यांना लगेच निवडून सुकवायला ठेवा. त्यांच्यातली आर्द्रता जी आहे ती सगळी जाऊ द्या आणि नंतर मग त्याला मलमच्या कपड्यामध्ये किंवा जर तुमच्याकडे आपले टिश्यू पेपर असतील, न्यूज पेपर कधीही वापरू नये कारण न्यूज पेपरची शाई त्यांच्यामध्ये उतरते आणि टॉक्सिक्स येतात. फळं सुद्धा घेताना आपण धुऊन स्वच्छ करून घ्यावी. सफरचंद, पेरू ह्यासारखे जे फळं आहेत त्यांच्या साली काढून खाव्यात. आणि जसं जामून आहे आपलं, तर जसे हे फळं आहेत हे फळं स्वच्छ धुऊन वाळवून आणि झाकून ठेवावी, कारण ह्या काळामध्ये माशा खूप जास्त प्रमाणात येतात आणि वातावरणामध्ये असलेले जंतू पण त्यांच्यावर सहजतेने बसू शकतात. आणि ह्या वातावरणामध्ये जर आपण काही भाज्या आणि काही फळं जर अवॉइड केले, पूर्णपणे टाळले, तर ते फार चांगले आहेत. आणि आपला आयुर्वेद सुद्धा हेच सांगतं की ह्या काळामध्ये वातूळ पदार्थ टाळावे, जसं की ब्रोकोली, फुलकोबी, पत्ता कोबी, बीन्स आहेत, बटाटा, आंबा आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही जर टाळल्या तर फारच छान आहे.
1: खूप छान माहिती तुम्ही देत आहात मॅडम. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांनी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा?
0: लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी आहारात अतिशय पचनाला हलके, जसं की खिचडी, सूप, डाळ भात अशा सारख्या गोष्टी घेतल्या पाहिजे. आपली लौकी आहे, टिंडा, तुरई, परवल, पम्पकिन ह्या सारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर खाल्ल्या तर मुलांच्या वाढीसाठी आणि मोठ्यांच्या पचनासाठी ह्या अतिशय चांगल्या आहेत, तर ह्या त्यांनी त्यांच्या आहारामध्ये ठेवल्या पाहिजे. आणि या व्यतिरिक्त लहान मुलांसाठी सांगायचं झालं तर त्यांनी घरी शिजलेलं ताजं अन्न खावं. त्यामध्ये नाचणी मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय योग्य आहे. आणि सिट्रस पदार्थ खावे, तर तुम्ही एग्स खा, पनीर खा, डाळी खा, मुलांच्या वाढीसाठी खूप छान आहेत. तर कडधान्य सुद्धा मुलांनी जेवणामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये जास्त करून घेतली तर चांगली आहेत. त्याचबरोबर जर कोणी नॉनव्हेज खाणारे असतील तर त्यांनी चिकन सूप. मुलांनी या काळामध्ये काय खाऊ नये ते जास्त महत्वाचं आहे. ते म्हणजे की चाट, उघड्यावरचे पदार्थ, त्यानंतर चॉकलेट्स, नूडल्स, पास्ता, ह्या सगळ्या गोष्टी मुलांनी टाळाव्यात.
1: आता पावसाळ्यात ज्यांना वारंवार सर्दी किंवा खोकला होत असतो तर अशा व्यक्तींनी काय काळजी घ्यावी?
0: अशा व्यक्तींनी सगळ्यात महत्वाची काळजी म्हणजे की कफ प्रवृत्ती असलेले जे काही पदार्थ आहेत ते टाळावेत, जसं की थंड पेय, आईस्क्रीम, बेकरी, केळे, दूध, गोड पदार्थ. कारण या दिवसांमध्ये आपल्याला खूप जास्त गोड आणि हे खाण्याची इच्छा होते कारण आपलं सेरोटोनिन कमी झालेलं असतं. तर ह्या गोष्टी फार आवश्यक आहेत की त्यांनी ह्या टाळाव्यात. साखर, की सगळ्या पदार्थांमध्ये चव म्हणून साखर किंवा गुळ घालणं हे टाळावं. आणि बेकरी आयटम पण कम्प्लिटली टाळावे. वाफ घ्यावी, कोमट पाणी प्यावे, गुळण्या कराव्यात. आणि तसंच एक सांगते म्हणजे व्यायाम. व्यायाम म्हणजे ह्या काळामधली मी म्हणेल ढाल आहे.
1: बर,
0: की आपण काय करतो, ह्या काळामध्ये आपल्या हालचाली फार कमी झालेल्या असतात. स्नायूंमध्ये खूप जास्त याचा परिणाम होतो कारण स्नायू अकडतात. स्नायू अकडल्यामुळे आपल्याला हालचाली करताना, गोष्टी करताना खूप त्रास होतो. तर ही आपल्यासाठी ढाल आहे. आणि ह्या ढालीमुळे काय होतं तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यासोबतच आपलं सेरोटोनिन वाढतं. त्या सेरोटोनिन वाढल्याने आपली प्रॉडक्टिव्हिटी आणि फोकस चांगला होतो, आपण आनंदी राहतो. त्यासोबतच आपल्या रक्ताभिसरण संस्थेमध्ये सुद्धा बदल होतो की रक्त व्यवस्थितरित्या पचनशक्तीपर्यंत सुद्धा पोहोचतं. आणि त्यासोबतच आपण घरामध्ये राहून सुद्धा ह्या गोष्टी करू शकतो, जसं प्राणायाम आहे, योगासनं आहेत, ट्रेडमिल आहे, वॉकिंग आहे, सूर्यनमस्कार आहे. तर एकच काळजी घ्यावी की ज्यांना खूप जास्त स्नायूंचा त्रास आहे त्यांनी जम्पिंग करणे आणि खूप जास्त नीजवर आणि त्या ज्या स्नायूला त्रास आहे त्या स्नायूवर ताण येणाऱ्या ज्या व्यायामाच्या प्रक्रिया आहेत त्या सर्व टाळाव्यात. घाम जर आला तर डायरेक्ट फॅन खाली किंवा एसी खाली बसू नये कारण त्याच्यानी शरीराच्या तापमानामध्ये बदल होतो आणि तुम्हाला व्यायामाचा फायदा होण्यापेक्षा त्रासच होतो.
1: रश्मी देशपांडे मॅडम, आता जाता जाता आमच्या श्रोत्यांना हा पावसाळा आनंददायी आणि निरोगी घालवण्यासाठी काय मोलाचा सल्ला द्याल?
0: सगळ्यात मोलाचा सल्ला म्हणजे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर.
1: बरोबर आहे.
0: आपण स्वतः स्वतःची काळजी घ्यावी. पावसाळ्याचा आनंद लुटायचा असेल तर तीन मोलाच्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पोटाची काळजी घ्यावी. हलके, सहज पचणारे पदार्थ खावे. तेलकट, तुपकट, खूप मसाल्याचे, खूप तिखट पदार्थ टाळावेत. नंतर इम्युनिटी वाढवावी. आहारामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, आले, हळद, लवंग, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आहारामध्ये समा

0: प्रवेश करवून घ्यावा आणि घरात स्वच्छता ठेवावी, घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवावी, कुठे पाणी साचू देऊ नये तर ताबडतोब त्याचा निचरा करावा आणि आपला परिसर आणि आपली स्वच्छता ही आपण या काळामध्ये ठेवावी.
1: श्रोते हो, आजच्या चर्चेतून आपण जाणून घेतलं की योग्य आहार, चांगल्या सवयी आणि थोडीशी काळजी घेतली तर पावसाचा आनंद कोणत्याही आरोग्याच्या समस्येशिवाय घेता येऊ शकतो. रश्मी देशपांडे मॅडम, तुम्ही आपला महत्वाचा वेळ काढून आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं आणि अनेक शंकांचं निरसन सुद्धा केलं, त्याबद्दल श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण पावसाळा आरोग्य आणि आहार या विषयावर आहार तज्ज्ञ रश्मी देशपांडे यांची सीमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

या गीताबरोबरच आजचा आपला निशिगंध मराठी कार्यक्रम समाप्त होत आहे. पुन्हा भेटूयात येत्या सोमवारी दुपारी 2:30 याच मीटर्सवर. तोपर्यंत सीमा कुलकर्णीचा नमस्कार.